मंडियो नमस्कार, कसं काय तुम्ही सगळेजण? आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑन योन ऑर एम फ्री. कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. 9 ते 10 वाजता नितीन बरोबर कार्यक्रम आहे. विसाटी दे संडे आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत. सुमंडी हो देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधोमध असून सुद्धा, लावत मी रेडिओ ट्युनिंग करा ऑर एम फ्रीवर. तासभराचा कार्यक्रम असणार आहे, का तासाच्या धमाल आणि लय भारी कार्यक्रम, अर्थात कसं काय मंडळी कार्यक्रम. आणि मंडळी हो, जे मला माहीत नाही ते सुद्धा आपण सांगू शकता. कुणाचं वाढदिवस आहे, लग्न वाढदिवस आहे, कुठलंही निमित्त आहे, डेडिकेशन करायची इच्छा आहे, तुम्ही करू शकता बिनधास. संकोच करायचे नाही बिलकुल, लाजायचं नाही बिलकुल. मोबाईल घ्या हातात आणि मेसेजेस तुम्ही पाठवू शकता फॉर डेडिकेशन ऑन 5250-6200 वर. मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस नाही तर फोन सुद्धा करा ऑन 4 2 4 5. स्वसंजीस माझ्याशी बोला, गाणी वाजवणार आपल्या सगळ्यांसाठी. येस मंडळी, अप्रतिम वीकेंड सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. हा विशेष कार्यक्रम आहे. आज 15 ऑगस्ट आहे, शनिवार. आज अप्रतिम दिवस सुद्धा आहे. आज भारत देशाचा स्वतंत्र दिवस आहे, तेव्हा आज आकाशात चमकतोय आकाशात भारत देशाचा तिरंगा. सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि विशेषतः उद्या मंडळी हो नागपंचमी सुद्धा साजरी होणार आहे, या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नागपंचमी असल्याने तर महादेवाचं नामस्मरण करू या कार्यक्रमाच्या आरंभी. राहुल देशपांडे, बेला शेंदे आणि साथी कलाकारांचे समुद्र आवाज आस्वाद घेऊया. भू शंभू

रसिक मंडळी कुठे असाल तुम्ही ट्यून इन करत रहा और एम फ्री वर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे रोहित राऊत यांचे सुमधुर आवाज आता स्वराज्य विशेषतः आज भारत मातेला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी हजारो क्रांतिकारांनी प्राणाची पर्वा न करता स्वतंत्र लढा दिली कित्येक हुतात्मे आज झाले या सर्वांना मानवंदना देण्याचा आणि हा आनंदाचा सण म्हणजे आज 12 ऑगस्ट भारत देशाचा स्वतंत्र दिवस आहे सर्व भारतीयांना अनेक अनेक शुभेच्छा यांनी दिनानिमित्ताने

म्हणजे उद्या नागपंचमी साजरी होणार आहे आणि या दिवसापासून भक्तिभावाने श्रद्धेने गणेश चतुर्थीसाठी सुद्धा तयारी जोरात सुरू होणार आहे, चालू असणार आहे। घरोघरी, गावात, शहर शहरात, मन मंदिरात सुद्धा बाप्पाच्या आगमनासाठी आपण सगळेजण तयारी करीत आहोत सर्व गणेश भक्तांसाठी। आणि उद्या नागपंचमीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा पाठवतो। अभय जोधपूरकर यांची समुद्र आवाजात ऐकूया नवसाची गौराई। आणि विशेषतः डेडिकेटेड

रसिक मंडळ हो महेश काळी यांच्या सुमधुर आवाजात अभंग ऐकूया सध्या. लहानपण देगा देवा आणि विशेषतः या गीताची मागणी केलेली आहे फोर श्री वसंतराव गणपत ऑफ बुबासे. आज यांचा वाढदिवस आहे. ऑर्डन फ्री आणि कसं काय मंडळ कार्यक्रम यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवतो. हॅपी बर्थडे टू यू. आणि शुभेच्छा पाठवत आहे बेस्ट विशेष कमिंग फ्रॉम शर्मिला, थनिश राव, अनिता, माधवी आणि सर्व परिवार यांना खूप खूप शुभेच्छा पाठवत आहे वाढदिवसाच्या निमित्ताने. आस्वाद घेऊया महेश काळी यांच्या सुमधुर आवाजात लहानपण देगा.

0: it on, baby.
1: कसं काय मंडळी?
2: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
1: कसं काय मंडळी.
3: The best songs on the radio. This is my only favorite station.
4: RM3 Manoranjan Radio.
5: मंडी हो कसं काय तुम्ही सगळेजण आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन आर एम थ्री एक्झॅक्टली 9:30 वाजेत आर एफ एम वर मंडी हो सुमारे हाफ एन आवर टू गो रेडिओचे बोलून तुम्ही वाढवू शकता बरोबर गाऊ शकता नाचू शकता कारण अप्रतिम वीकेंड चालू आहे आणि मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी शेवटचे दिवस 2 दिवस राहिलेले आहे सुट्टीसाठी आणि परत सोमवारी शाळा भरणार आहे या 2 दिवसाचा तुम्ही पुरेपूर आनंद घ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी हे गाणं मी वाजवतो आणि विशेषतः फॉर यू डेडिकेशन मेसेजेस तुम्ही पाठवू शकता व्हॉट्सअप मेसेजेस सुद्धा ऑन 5250620 वर फोन सुद्धा करा उनका चौदह का थोमस वसंजीस रोहित राहुत यांची समुद्र आवाजात स्वर्गात आकाश गंगा

0: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
1: RM3 Manoranjan Radio.
2: म्हणजे केवळ वलांश सोनाली सुनावणी यांच्या समुद्र आवाजात हा संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया. आणि विशेषतः या गीताची मागणी केलेली आहे फॉर आई सिमला बाय मालू. आज यांचा वाढदिवस आहे. ऑरेंज फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रम यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवित आहे. अनेक अनेक प्रेम शुभेच्छा पाठवित आहे मुलगी प्रीती, पति प्रवेश, जावई निदेश आणि विशेषतः डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू ऑल्सो दिव्या कृष्णा अफतामा. आज यांचा वाढदिवस सुद्धा आहे. अनेक अनेक शुभेच्छा आवरण फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रमाच्या वतीने अनेक अनेक प्रेम पाठवित आहे सर्व परिवार आणि आशीर्वाद सुद्धा. आस्वाद घेऊया.

And yes, Manu, weekend म्हटलं तर थोडं आराम आणि जास्त मस्ती करायची आहे आणि विशेषतः टेन्शन सुद्धा घ्यायचं नाही द्यायचं नाही. अप्रतिम वीकेंड चालू आहे. हळूवारपणे वीकेंडचा आनंद घ्यायचा आहे, आस्वाद घ्यायचा आहे. घरी आहात, निहारी चालू आहे, गाडीमध्ये आहात, देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा ट्युनिंग करत राहा ऑरएम फ्रीवर. 10 कार्यक्रम चालू असणार आहे. कसं काय मंडळ कार्यक्रम बेडा शेंडे यांच्या सुमधुर आवाजात ही जवानी कच्ची.

0: कसा काय मंडळी,
1: कसा काय मंडळी,
2: कसा काय मंडळी,
3: कसा काय मंडळी,
4: कसा काय मंडळी.
5: The best songs on the radio. This is my only favorite station.
6: RM3 Manoranjan Radio.

रसिक मंडी हो साक्षी होलकर यांच्या सुमधुर आवाजात हिरे मोती आणि विशेष है डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू भाची कैला कारण येत्या मंगळवारी तिचा वाढदिवस असणार आहे. पहिला वाढदिवस साजरा होणार आहे. सो ऑब्रेन फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रम तिला वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा पाठवतो. हॅपी बर्थडे टू यू. अनेक अनेक शुभेच्छा पाठवत आहे आतू माधवी, मामा अश्विन, आजी अनिता, जुबा प्रकाश, दादा एदन, आई जेमिमा, बाबा गोखरे आणि सर्व परिवार तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवत आहे. खरंच ही रिमोतीच आहे. आस्वाद घेऊया साक्षी होलकर यांच्या सुमधुर आवाजात.

स्पेशल वीकेंड साठी हे स्पेशल गाणं तर व्हायलाच पाहिजे. संजू राठोडियाच्या सुमधुर आवाजात फायनल सॉन्ग आणि द बेस्ट सॉन्ग द इयर 2025 बरं का म्हणजे हो. शेकी शेकी तर व्हायलाच पाहिजे, विशेषतः सर्व विद्यार्थ्यांसाठी.

भारी तुझ मनुवा संगीतमय कार्यक्रम चालू असते हुई आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी रोहित राऊत सोनाली सोनवणी यांच्याच मधुर आवाजात सुंदर हे अप्रतिम गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतोच नक्कीच. तसेच डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू अंतिश कृष्णप्पा. आज वाढदिवस असणार आहे. हॅपी बर्थडे टू यू ऑन बिहाफ ऑफ ऑर एम्फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रम. तसेच सर्व कृष्णप्पा परिवार वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवित आहे. आस्वाद घेऊया सुंदरा.

0: कसा काय मंडळी
1: क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शिवाची गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो तू ऑल लिसनर्स ऑफ कसं काय मंडळी कार्यक्रम. आणि जी जी लोक ट्यून इन करीत आहेत ऑन ऑन ऑल रॅम फ्री, तुमच्या सगळ्यांसाठी आदर शिंदे आनंदी जोशी यांचे सुमधुर आवाजात आपलं मूड एकदम लय भाड आणि सुपर दुपर करण्यासाठी हे अप्रतिम गाणं आहे. नाचा दाणं नाचण्याची इच्छा आहे, तुम्ही करू शकता बिंदास बरं का, कारण अप्रतिम वीकेंड सुरू होत आहे. वीकेंडचा तुम्ही आस्वाद घ्या, आनंद घ्या. अँड यस म्हणजे हो, आमची भेट होणार आहे उद्या सकाळी परत एकदा 9 to 10 AM कसं काय मंडळी कार्यक्रम घेऊन. टिल देन हसत रहा, खेळत रहा आणि सुरक्षित राहणे सुद्धा आवश्यक आहे. हॅपी सॅटरडे ते की आणि नमस्कार आमच्याकडून.